जाए थाउ, आवे सचे जावे सचे, फिर जूनी मूल ना पाहे, गुरमुख दर साचे सचे आर है, साचे माहे समाहे, अंतर सच्चा मन सच्चा, सची सिपत सनाए, सचे थान सच सुहावना, सचे थान सच सलाहना, सतगुर बलहारे जाओ, सच वेला मूर्त सच, जित सचे नाल प्यार, सच वेखना सच बोलना, सच्चा सब आकार, नानक सचे मिले ता मिले, आपे ले मिलाए, ज्यों भावे त्यों रखसी, आपे करे रजाए, वडहंस महला तीजा, मनुआ दिस तावदा हो।

जुगे जुगंतर भगत तुम्हारी, कीर्त करे स्वामी तेरे दुआरी, जपे त साचा एक मुरारी, साचा मुरारी ताम जापे जाम।

प्रभ बिसरत सुख कदे नाही, प्रभ बिसरत सुख कदे नाही, जासै जन्म हार सलोक, मन इच्छा दान करण सर्वत्र आसा पूर्ण, खंडन काल कलेसै प्रभ सिमर नानक नै दूर नै।